0: festival.
1: Alkoholerugge emme fahuge khabarta kay kolona med badlo kurane amna triyat rajya rajyam beruge fahuge emme khabarta ke kobato balan assalamu alaikum amtras wa alaikum
2: assalam
1: baajre hedna kayde
2: baajre
1: hedna ant kobato rajya rajyam berun khabarta ka balar kulurug teren fah kolle mehim khabarta ke
2: adarmi rajya sah kolle kulurge khabarta ka balalairo adun sata dur kaumi asitun ta ke hisabba ka kenigan danakama so jumhuriya vidal khabar fah kolle veden राज्य के आबादी यकी तुम सब रखा तेरे फवाबा देखा है तुम्हारे टकामी दूल्हे हो जिले बिना तुमके सियासत के दशम जेनरेशनल बेन और थोबा को मिते हर दफा होकर मनी तंपिर को पढ़ेंगे आ मिसियास है तो के दशम आ गांव में टीम तो ये करूँ तो इनके तुम सब रखा तेरे फवाबा देखा वासी वगैरह ने कम अवर बड़ा उम्मीद करा वाक मत नहीं है कि तो रामी मत आ अमाज वासी वो मुकमी कुलवर उजारा अतो एक तो रामा कुलब जामी आज जमा थोगे एक बार लो माँ एक तो कमी मत से कहीं हम खुरिया ताने कम ऐसे जो मोरे आवने इतिहाले पा तो ये कि एक तो रामी मले तेपली तो वो फिर पुलिस और इंतजाम को बेहतर ढंग से काम का कोरप्शन और हिरासत देने का तुम आहत आप वादे रहते हैं दें आमी दिलास हैं फाहग भी हाथरों में अगर उसमें के आमी हाथरों खामे फाहग भी कमांग ऐसे चिमानी बिताले सदे आमी मसल तंग हाल कुरुमंग अधेफरात कमी हार ऋषा दीपावाने समावेश ऐसे चिमानी मसला तो पुष्ट रूम का मसला देंगे आदि ये गेटर हम कुलवर जमीया जमा चुकी गवाने इस हर दिन नौ मुझे मसला को मारी देंगे आ मिसफा तो मसला तंगुना का मावाना मह राज्य का मी मले चित्र तो मुझे दिमाग हम मी उन तो गुथा का कुरी मतिवाने को मंगे सिसिंग वाले बिताल तो देंगे ये गेटर हम फाह कोले के मालें देरों का लीगों के मुबारक तो देवी ने पुरे तमाम फार देंगे कि इस तरह मैं मोर स्कूल विलर एसोसिएशन अंग इंतजाम को गेंद कोडिया के इंडिया टेन बॉल चैंपियनशिप के चैंपियन कंग हसन शाह जबी आदीन अहमद हो दी खबर इस पास को ले एक इस तरह फीफा क्वालिफिकेशन हाफ राउंड का राज्य के टीम मुदनी वाद कर मम्मी कजाकिस्तान को मुबारक कोरिया इरुगा राज्य के टीम उनसे तो वो आवाज़ आपको सुनवानी लंका या दिखो लेकिन बाली का मावे समा राज्य के टीम आने वाले तर्जी बात आते हैं लेकिन कब पाह कर ले तें आ बेरू आ दुनिया पाह कर ले खबर तक बाला लायरो प्रोफेशनल फुटबॉल एसोसिएशन हो भी इंग्लिश टीम यहाँ ली को के उसी सीजन के मॉल कोलंटरी का मैनचेस्टर यूनाइटेड के कैप्टन ब्रूनो फर्नांडेस हो ना खबर पाह कर ले तें मीडिया सीजन आ यूनाइटेड ने निमाला फनी टीम बनाया था तें निमाला फवा इरो आ टीम हो दी कामयाबी का मी दोनों के आवार बोर्ड दवरे पाकों पाकों लगे न वाली एक आविष्कार वाले मंजाम वक्त करते हैं तें पाकों ने जाने का मुख्य मी आ रोनाल्डो ये फोम में मगाम हो दी पोर्चुगल के पुरी तो मुकुल दरिया वो तें अंहें पुरुष तेरे के तेरे मी मगाम ले फोम में वाली मैनचेस्टर सिटी के फोर्ड खादीजा शो है बुआ दी आ सिटी अस्पताल को खबर इस पाह को ले दें आशा रहा रहा दी बुआ देंगे तो देंगे ना वैसे मम्मी वर्ल्ड कप का देखी मोरको इस पाह को ले उनको इंटरव्यू है मी वर्ल्ड कप का देखी मोरको माय को हम वगैरह की ना टीम तक उन फारे ना मुंजिया को इंटरव्यू है ना मुझे ना बनी हम
3: कुलवर खबर तक फा हागर में दमी दानी नोस तक आदि माल
0: नोस तकों
1: ал нус тахтэр аал мэ фуртам баалаани psm нус pm нуг хабар тока баалдар фуртам мэ фалсур хэмэти сиаси готон радду динэм баалуга масэ куране баа тафуддэм ком райс видаал хабар экстрахи ютилити дайраг масэ кура профессионал мэ хонна лайсенс дэнэ ком ахбарка д крэсэн тавар рэд крэсэн та мали баара хидмата фахикан дэн хур хабар тока баалдар дэмэ аал мэ фахколэн ತಿಲಮಾದ ಬರಿಜಿಗೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಟವರ ಕೊರಂ ಖಾಸ ಇಸ್ಕಮ್ಮೆ ದೇನಕ ಖಬರಕ ಅಮಾಜಕ್ಕೆ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ದಾರಾಗ ದಿವೆಹಿಂ ಇತರ ಕೊರಂ ಕಮ್ಮೆ ಖಬರಗ ಸುರಖಿ ದೆನ್ ಡಾಲರ್ಗೆ ಸಿಯಾಸತ ಬದಲ್ಗೆ ನನಿ ದಿರಾಸಾ ಕೊರ್ಮ ಫಹ ನತೀಜ ಫೆನ್ನಾಡಕ ಮೇ ಖಬರ ಸುರಖಿ ದೆನ್ ನೇಪಾಲ್ಗೆ ಫೆಂಬೊಡೆ ಬಯಕ್ ಮಾರೋಮ ರೈಸ್ಗೆ ತವಜಿಯಾ ಮೆಸೇಜ್ ಗೆ ಖಬರ್ ಫಹ ಕೊಲ್ಲೆ
3: ಓಗನ್ ಬಾದನ ಮಿಹಾರ ನೋಹ ಮಿನು ಫಹ ಕೊಲ್ಲೆ ಸುರಖಿ ತೋಗಿ ತರೇಗ ದದರ್ಗೆ ಕಳು ಬಾಜಾರ್ಗೆ ಮಸಾದ ಹಲ್ಲು ಕುರಾಣಿ ಮಶ್ವರಾಗಿ ಸೋಲು ನತೀಜ ರಂಗಳು ಅಣಕಮ ರೈಸ್ ವಿದಾಳು ಖಬರ ವಿಸಿಟ್ ಮೌಲೀಸ್ಗೆ ಆ ಎಮ್ ಡಿ ಅಕ್ಕೈ ಆ ಸಿರ್ ದೆ ಮಾಲೆಗೆ ಟ್ರಾಫಿಕ್ ಅಂಗ್ ಉಸೂತಕ್ಕೆ ಒಂಡಗುತ್ತ ಫಾಸ್ಟ್ ಕಾಫಿ ಕಮ ಪುಣ ಖಬರಕ್ಕ ಮೌಲೂ ಮಾತ್ ಫುಶ್ವರ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ತ ರಂಗಳು ಕುರನ್ ತಿಂಗ್ ಮೊದ್ದತೆ ಕಾವಿಸ್ತು ಹಂಗ ಇತರ ಕಾಫಿ ಕಮ ಪುಣ ಖಬರ್ ಟೆಕ್ಸ್ ದಕ್ಕಾತೋ ಬೆಲ್ಮ್ಗೆ ಜಿಮ್ಮಾ ದಿವೆಹಿ ಟ್ರೇವಲ್ ಏಜೆಂಟೊಂಗೆ ಬೊಲ್ಗ ನೇಳುವೇನೆ ಮಟಾಟೋ ದೆನ್ ಎಮ್ ಡಿ ಪಿಗೆ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಚೇರ್ಪರ್ಸನ್ ಅಹಮದ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಇಸ್ತೀಫಾ ದೇವಿ ಖಬರ್ ದೆನ್ ಮತಿ ರೈಸ್ಗೆ ಟೂರಿಸಮ್ ಎಡ್ವೈಸರ್ ಖಲೀಲ್ ಇಸ್ತೀಫಾ ದೇವಾಹಿ ಕಬುಣ ಖಬರ
1: ರೈಸ್ ವಿದಾಳು ಖಬರ್ ಬೇಣ ಫುಡ್ ಕಮ ದೆಂಗ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ಗೆ ಫೆಂಬರ್ ಅಂಗಳು ಅಣ ಕಮ ಹರಿ ಅದು ತೆರೆಗ ನಿಮೇನ ಕಮ ಖಬರ್ ಹಾಕೊಲ್ಲೇವೆ ದೆಂಗ್ ಇತರ ಖಬರ್ ಕಾದಾರು ಕಾನೂನ ಖಿಲಾಫ ಮಗುರ ಸತ್ಯಕ ರುಫಿಯಾಗ ಜೋರಿ ಮಾನಾಯ್ ದೆನ್ ಕೊಕ್ಕೊಗೆ ಹೋದ ಮೊದಲಾಗೊಳೆ ಬಿಲಕ್ಕೆ ತಾರೀಖಿ ಫಿಯಾಳಕಮ ಎ ಸಿ ಎಸ್ ಎಂ ವಿದಾಳಕಮ ಖಬರಿಗೆ ಸುರಖಿ ದೆನ್ ಸರ್ಕಾರ ಅಧಿಕೊಳ ಕೌನ್ಸಿಲ್ ತಕ್ಕ ಮಸೆಹಕುರಣೆ ಜಿಮ್ಮಾದಾರ ಕೊಡೆ ನೋಂಕಮ ಖಬರಿಗೆ ಸುರಖಿ ಸ್ವಾಹಕೊಲ್ಲೆ ಖಬರೆ ದೆನ್ ಹಗಿಗಿ ತರಗ್ಯಕ್ಕೆ ಸಿಕುಂಡಿ ಅವನ್ನ ಹೇ ಬದಲಕಮ ರೈಸ್ ವಿದಾಳ ಖಬರಿಗೆ ಸುರಖಿ ಸ್ವಾಹಕೊಲ್ಲೆ
3: ಇವನ್ ಬಾಡಂಬಾಗುತ್ತನು ಹಮಿನು ಫಾಹಕೊಲ್ಲೆ ಸುರಖಿ ತಗ ತರೆಗ ತಿಲಮಾಲಿ ಬ್ರಿಡ್ಜ್ಗೆ ಕೊಲಟಿ ರಂಗಳು ಅಣಕಮ ರೈಸ್ ವಿದಾಳು ಖಬರ್ ದೆಮ್ ಮದುವೆಗೆ ದೆಫಾರು ಕೊಮ್ಮೆ ರಶಕ್ಕ ಬಡಾಗತ್ಮ ರೈಸ್ ಪೇನು ಫುಳು ಆಕಮ ವಿದಾಳು ಎಫರಕ ದೆಂಗ್ ಎಚ್ ಆರ್ ಸಿ ಎಮ್ಗೆ ಮೆಂಬರಕ ಶಮೂನ್ ಹಮೀದ್ ಅಯ್ಯಂಕುರ ಫಾಸ್ ಕಫಿ ಕಮ ಬುಣ ಖಬರ್ ಫಾಹ ಕೊಲ್ಲಿವೆ
1: ಅವನು ಬೇಡ ತಿಲದುಣ್ಣ ತಿಲ್ದಂಗೆ ಖಬರ್ ತಕ್ಕ ಬೇಡ ಅಮಿಲ ಫರಾತಕ್ಕ ಅತೀಮ್ ರೈತಂಗೆ ಅಮಿಲ ಗೋತಿಗ ಗೆ ಅಳಾದನೆ ಕಮ ಖಬರಿಗೆ ಸುರಹಿಗೆ ಫಾಹ ಕೊಲ್ಲಿ ಖಬರೆ ತೆಂಗ ಖಬರ ನರುದು ಕೌನ್ಸಿಲ್ಗೆ ಕೊರವಾ ಮುಬಾರಾತ್ಗೆ ಎವ್ವನೆ ಅಮ್ರಾ ದತ್ತರ್ ದೆಂಗ್ ಕುಡಕು ದಿನ ಜಿನ್ಸಿ ಕೋಣ ಕುರಾ ಮಿಹಂಗೆ ದಫ್ತರ್ಗ ದ್ವಿಸತ್ತ ಸಾಳಿ ಸ್ಯಾಮ್ ಮಿಹುಂ ಕೌನ್ಸಿಲ್ ತಹುಗೆ ಬಿನ್ ಸರ್ಕಾರ್ಗೆ ಮಶ್ರೂತಕ ನೆಗೆಗುತ್ತ ಕಾನೂನು ಇಸ್ಲಾಹ್ ಕಮಾಯ ಖಬರ ಸಹಿಫಾಕೊಲ್ಲೆ
3: ಮಿಯಾಸಾಬ್ಗೋಣ ಮಿಯತುಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಇಮ್ಮಾದಾಫ ವಕ್ವಿಲಾಣ ರಾಜ್ಯಗೆ ಫಳುರತ್ತಕ ಫಳುತ್ತಹೋಗಿ ಫಿರಿಹಮ ನಫಾವಿರಿಕಂಗೆ ಹೋದ ಮಕ್ಕರ ವಿಧಾನ ಕಂದತ್ತಕ್ಕೆ ಕುಬ್ಯಾತ ಅವಗೊಮ್ಮೆ ಮ್ಯಾಗಣ ಗೊತ್ತಿಗೆ ದಿಕ್ಕಿ ಹಾಕೇಕಿ ತಫಾತ್ ಖಿಯಾಲ್ತ ಲಿಬಿಗಿಂಗ್ ದಿಯ ಅವಗೊಮ್ಮೆ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರನಿ ಅವಗೊಮ್ಮೆಂಗೆ ತೆರೆ ಹಮ ಮೀ ಕಂಕಂಗ್ ಕುರೆಬೊಮ್ಮಗೆ ಕಾಬಿಲ್ ಕಂಗ್ ಲಿಬೆಡಾಂತಿ ಬೇ ಬೇಫ್ಳು ನೋಡಿ ತಣವಸ್ಕಂದು ಲಿಬೆಡಾಂತಿ ಬೇ ಬೇಫ್ಳು ಮಿಕಂತತ್ತಕ್ಕ ತೆರೆಗೆ ಹಾಸ ಗೊತ್ತೆಗ್ಗ ಹಮ ವಿಸ್ನಾವಡಾಗೆ ಇತರು ದಾಯರಾ ತಕ್ಕಂಗೆ ಇಕ್ಸೋದಿ ಈ ಫುದುಂತರಿಕಂಗೆ ಇತುರ್ಕುರು ಮಟ್ಟಕ್ಕ ಇಕ್ಸೋದು ಫುಳಾಕುರು ಮಟ್ಟಕ್ಕ ನಮ್ಮ ಸಕ್ಕೆ ಕುರಬಾಣೆ ಕಮ ಮೇದುಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಫದ್ದ ಮಿವಣಿ ರುಗಿಯ ವಾಫಿರ ಮೇದುಗೆ ಒಣ್ಣೆಯ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಕಿ ಐಷತ್ ನಸೀಮ್ ಮೇದುಗೆ ಒಣ್ಣೆಯ ಆಪರೇಟರ್ ಕಿ ರಮ್ಲಾ ಇಬ್ರಾಹಿಂ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹುಷೇಳಿ ಅವು ನಷ್ಟುಲ್ಲ
1: ಅದೇ ಅವನು ರಮೇಶ್
3: ಹುರಿಯ ಬೇಫುನ ವರಂಗು ಫಾವಿರಿ ಬಾಜ್ವರಿ ದುಹಕಂಗೆ
1: ಅಸ್ಸಾಮ್ ಅಲೈಕುಮ್
3: ಅಸ್ಸಾಮ್ ಅಲೈಕುಮ್.